0: ഗുണപ്രായു ഗതാധ്യയും സ്വരസ്ഥിമ ഒട്ടിക്കുന്ന മോദനും സ്വരസ്ഥിമ ഉത്സാഹം ഇച്ഛാ സമൂഹനാന്റെ മാനകരം സ്വരസ്ഥി മാറി ഹോസുഖാ പാനി വികാസ് ഭൂന്ദഹന നദി സവാരി ശലൗണ്ട നിയമാനുസാര പാലന ഗരം ഗുരം സവാരി ശലൗണ്ട ട്രാഫിക് നിയമ പാലന ഗരം സവാരി സാധുമ ഭൂമിര വസ്പത്മ ബോട്ടിര യാത്ര ഗരം സ്വരസ്ഥ ക്ഷമത ഭണ്ഡാ ബഡി ഘാട്ട് പ്രയോഗ ഗരം ജെബ്ര ക്രോസിംഗ് ബാട്ട മാതൃ ബാട്ടു കാട്ട് ഗരം സ്വരസ്ഥ പത്താൽ മോഹത്തി മാർഗ ഗരം യാത്രാ സമാ കുറി സമുഖ്യ ഭയ മൌസിക പ്രഹരീലായി ഖബർ ഗരം
1: ആന്തരിക് മാമില തഥാ കാനൂൻ മന്ത്രാലയ കേസ്റ്റ് പ്രദേശ് ദ്വാര ജനഹിത മാ ജാരി स्वास्थ्य कार्यालय को जनहित में जारी संदेश
2: पोषण युक्त खाने पूरा जीवन का रंग पूरा मन माता के
1: स्वास्थ्य जीवन को आधार हो संतुलित र पोषणयुक्त आहार विशेष गरी गर्भवती महिला सुत्केरी आमा र पांच वर्ष मुनिका बाल बालिकाहरूलाई पोषणयुक्त खाना को विशेष आवश्यकता पर्दछ। दैनिक खाना में दाल भात हरियो तरकारी फलफूल दूध तथा अन्य पोषणयुक्त खानेकुरा समावेश गरौ। जन्मेको एक घण्टा भित्र शिशुलाई स्तनपान गराउ। छ महिनासम्म शिशुलाई आमाको दूध मात्र खुवाउ। छ महिनापछि स्तनपान सँगै उमेर अनुसारको पूरक खानेकुराहरू शुरू गराउ। आइरन भिटामिन ए र जिंकयुक्त खानेकुरा नियमित सेवन गराउ। जंक फूड धेरै नुन र अस्वस्थकर खानाबाट टाढा रहौ। कुपोषणले बालबालिकाको शारीरिक तथा मानसिक विकासमा नकारात्मक असर पार्ने गर्छ। त्यसैले हामी सबै मिलेर पोषणयुक्त समाजको निर्माण गरौं। जिल्ला स्वास्थ्य कार्यालय